सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 13 वैशाख शके 1948 म्हणजे दिनांक 3 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

FM 106.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरील हिंदीतील समाचार सहक्षेपित करीत आहोत.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: प्रस्तुत है कार्यक्रम हम है राही प्यार के. बरसात फिल्म का गाना सुनिए. लता मंगेशकर और मुकेश की आवाजों में गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. सर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ग्राम स्वराज्याची मुहूर्तमेढ जी आहे ती महाराष्ट्राने अख्ख्या भारताला दिली असं अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याला बोलता येईल. एका बाजूला नागपूरच्या काठावरच असलेल्या वर्ध्यातून विनोबा भावेंनी तो संदेश अगदी जपत ग्रामविकासाची योग्य दिशा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला देऊ केली, संपूर्ण भारताला देऊ केली. ग्रामविकासासमवेत भूदान चळवळीची वेगळी मांडणी विनोबा भावेंनी आपल्या सगळ्या जीवन कार्यातून मांडली. आणि याचबरोबर खेड्याकडे चला हा एक दुसरा महत्वाचा संदेश स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी अगदी जनमानसात तीव्रपणे बिंबवलेला होता. यामागची भूमिका हीच होती की गावातलं उत्पादन, गावातल्या गरजा गावात व्हाव्यात, गावातले जी काही उत्पादन असतील त्याला एक बाजारपेठ गावातच मिळावी असा एक व्यापक दृष्टिकोन त्या पाठीमागे ठेवला गेला होता. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपलं मंडळ कार्यरत आहे, आपली भूमिका जी आहे ती त्याच दृष्टीने आहे. आपण आपल्या मंडळाकडं महाराष्ट्राकडं कुठल्या पद्धतीने नेमकं पाहत आहात?
2: एक तर श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. आज इथे आमच्या खादी मंडळाबद्दलची माहिती आपल्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेपुढे जाते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्या खादी मंडळाला ज्या मान्यवरांनी आकार उकार दिला ज्याच्यात पहिलं नाव घेता येईल ते वि स पागे यांचं, जी पागे योजना म्हणून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली, कारागीर रोजगार हमी योजना आणि रोजगार हमी योजना, ज्याच योजना पुढे भारतात मनरेगा आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना अशा योजना आज आपण बघतोय, त्याचे जनक म्हणायला गेलं तर वि स पागे आहेत. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला विनोबा भावे, महात्मा गांधी, खरं म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच ह्या देशात स्वदेशीची चळवळ चालू झाली होती. लोकमान्य टिळक ज्यांचं या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोठं योगदान आहे, त्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात चतुःसूत्री दिली होती, ज्याच्या स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण होतं, परदेशी मालावर बहिष्कार होता. त्यामुळे या सगळ्याच्या स्वदेशी हा एक मोठा विषय होता आणि त्या स्वदेशीला गांधीजींनी उचलून धरलं आणि 1917-1918 पहिला चरखा त्यांनी या सगळ्या देशात चालू केला. खरं म्हणजे चरखा आधीपासूनच होता पण महात्मा गांधीजींनी त्याला पुनर्जीवित केलं आणि मग पुढे अखिल भारतीय चरखा समिती स्थापन झाली. मग गावागावात जिथे शक्य आहे तिथे चरखे आणि त्याचं उत्पादन व्हायला लागलं. मुख्य उद्देश त्याचा ब्रिटिशांचा जो आपल्यावर आर्थिक अंमल होता किंवा जे आपल्या देशावर पण पारतंत्र्यात होतो तर आर्थिक साम्राज्य त्यांनी या देशात म्हणजे आपल्या देशातलं कापड तिकडे नेऊन दुपटीने विकणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला आर्थिक शोषण करत होते. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला जर धक्का द्यायचा असेल तर महात्माजींच्या मनात आलं की आपल्याच देशात बनलेलं कापड आपणच विकत घेतलं तर तो जो परदेशातला येणारा माल आहे त्या मालावर आपोआप बहिष्कार होईल आणि त्यांचं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याकडे सुद्धा नेणं हा या खादीमागचा उद्देश होता आणि त्या उद्देशातनंच महात्मा गांधींनी चळवळ चालू केली.

0: आणि पुढे अखिल भारतीय काँग्रेस समितीने 1925 साली एका अधिवेशनात ते प्रत्यक्ष त्याचा ठराव पारित केला. सगळ्या काँग्रेसने ठराव पारित केल्यामुळे सगळ्या देशाचा विषय बनला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो खादीचा भाग होता हा त्या दिवशी संपला होता. पण जे मुख्य त्याच्यामागची जी भावना होती खादीची, स्वदेशाची, ही भावना काही संपलेली नव्हती. आणि त्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या युवकांना, महिलांना किंवा बेरोजगारांना हे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणं ग्रामोद्योगाच्या माध्यमातून. कारण गांधीजींची कल्पनाच होती की खेड्यांकडे चला, खेडं स्वावलंबी बनवा. ते स्वावलंबी तेव्हाच बनेल जेव्हा खेड्यातल्या लोकांना त्याच ठिकाणी रोजगार मिळेल जो खादी देईल. त्यामुळे ती गांधींची कल्पना होती. ती कल्पना केंद्र सरकारने उचलून धरली आणि मग 1957 साली केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग चालू झाला आणि मग पुढे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात खादी बोर्ड निर्माण झाली. जसं महाराष्ट्रात 1960 कायद्यान्वये प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य खादी मंडळ आणि ग्रामोद्योग मंडळ सुरू झालं आणि मग सुरुवातीला अगदी थोर माणसं याची सभापती बनली. मी ज्यांचा 20 पाग्यांचा उल्लेख केला आहे, 17 वर्ष या मंडळाचे सभापती होते. बाळासाहेब भारदेव होते, शिरुभाऊ लिमये होते, नंतर प्रभाकर कुंटे होते, आमचे डॉक्टर शांताराम बापू करमळकर होते. अशी थोर मंडळी या सगळ्या मंडळाला लाभलेली आहेत. या सगळ्यांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांनी मंडळाला जी दिशा दिली त्या दिशाच्या आधारेच आज आमचं राज्य खादी मंडळ हे काम करत आहे.
1: अगदी बरोबर आहे सर. 20 पागे सर असतील किंवा बाळासाहेब भारदे सर असतील, ग्राम विकासाचं खऱ्या अर्थानं चिंतन जे आहे किंवा आजच्या मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये ग्राम विकासाचं एक मॉडेल ज्याला म्हणता येईल, ऍक्शन प्लॅटफॉर्म ज्याला म्हणता येईल, तशा पद्धतीचं एक वेगळी दृष्टी जी आहे ती मांडणी पागे सरांनी केलेली होती. त्यांच्या दृष्टीपदामध्ये आता एक खेडं म्हटलं की आपल्याकडे बघण्याचा उद्देश फक्त शेतीपुरता मर्यादित होऊन जातो, पण त्याच्या पलीकडं खेडं म्हणजे हे 12 बलुतेदारी व्यवस्थेला घेऊन चालणारं एक त्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या ज्या काही व्यवसाय असतील, त्याच्यामध्ये सुतारकाम असेल, लोहारकाम असेल किंवा जे काही असतील, शिवणकाम असेल किंवा जे काही व्यवसाय असतील, त्या त्या व्यवसायाच्या कौशल्यपूर्ण हाताला कामं मिळावीत, अशा प्रकारची दूरदृष्टी 20 पागेंच्याही मांडणीमध्ये आपल्याला आढळून येते किंवा बाळासाहेब भारदेंच्याही त्याच्यामध्ये आपल्याला मांडणीमध्ये पाहायला आढळून येते, जी की नंतर आपण त्याला क्लासिफिकेशन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं, हा भाग वेगळा आहे. शासन म्हणूनही अलीकडच्या ह्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये एक उत्तरदायित्वाची भूमिका घेऊन अतिशय गांभीर्यानं शासन या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यातल्या त्यात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जी आहेत त्यांनी अगदी ह्या भूमिकेला घेऊन खादीला एक पुनर्जीवनाचा जर कुठला मंत्र दिला असेल ह्या नव्या युगाला, नव्या भारताला, तर अगदी त्यांचं नाव आपल्याला अभिमानानं कुणालाही सांगता येईल. तोच दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी त्या दृष्टीने बांधलेला आहे. श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलत संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून आपण ऐकत होतात. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंधडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

FM 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा. तत्पूर्वी हा संदेश.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: श्रोते हो गीतगंगा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत शुभदा सुभेदार यांचं गीत. स्वर आणि संगीत पद्मजा फेणाने जोगळेकर यांचं आहे.

श्रोते हो, या गीत रचनेनंतर एकविध होत शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू यांच्या आवाजात मंदार चोळकर यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे शंकर अहसान लॉय यांनी.

श्रोते हो, या गीत रचनेनंतर ऐकवीत आहोत स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात जयश्री कुलकर्णी अंबासकर यांचं गीत, संगीत अभिजित राणे यांचं आहे।

श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या आवाजात सुधीर मोघे यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिले आहे आनंद मोडक यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे रमा माधव.

श्रोते हो, या गीत रचनेबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होतात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: एफएमएन 14.6 MHz पर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. सर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ग्राम स्वराज्याची मुहूर्तमेढ जी आहे ती महाराष्ट्राने अख्ख्या भारताला दिली असं अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याला बोलता येईल. एका बाजूला नागपूरच्या काठावरच असलेल्या वर्ध्यातून विनोबा भावेंनी तो संदेश अगदी जपत ग्राम विकासाची योग्य दिशा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला देऊ केली, संपूर्ण भारताला देऊ केली. ग्राम विकासासमवेत भूदान चळवळीची वेगळी मांडणी विनोबा भावेंनी आपल्या सगळ्या जीवन कार्यातून मांडली. आणि याचबरोबर खेड्याकडे चला हा एक दुसरा महत्वाचा संदेश स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी अगदी जनमानसात तीव्रपणे बिंबवलेला होता. या मागची भूमिका हीच होती की गावातलं उत्पादन, गावातल्या गरजा गावात व्हाव्यात, गावातले जी काही उत्पादन असतील त्याला एक बाजारपेठ गावातच मिळावी असा एक व्यापक दृष्टिकोन त्या पाठीमागे ठेवला गेला होता. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपलं मंडळ कार्यरत आहे. आपली भूमिका जी आहे ती त्याच दृष्टीने आहे. आपण आपल्या मंडळाकडं महाराष्ट्राकडं कुठल्या पद्धतीने नेमकं पाहत आहात?
2: एक तर श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. आज इथे आमच्या खादी मंडळाबद्दलची माहिती आपल्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेपुढे जाते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्या खादी मंडळाला ज्या मान्यवरांनी आकार उकार दिला ज्याच्यात पहिलं नाव घेता येईल ते वि स पागे यांचं, जी पागे योजना म्हणून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली, कारागीर रोजगार हमी योजना आणि रोजगार हमी योजना, ज्याच योजना पुढे भारतात मनरेगा आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना अशा योजना आज आपण बघतोय त्याचे जनक म्हणायला गेलं तरी वि स पागे आहेत. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला विनोबा भावे, महात्मा गांधी, खरं म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच ह्या देशात स्वदेशीची चळवळ चालू झाली होती. लोकमान्य टिळक ज्यांचं या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोठं योगदान आहे, त्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात चतुःसूत्री दिली होती, ज्याच्या स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण होतं, परदेशी मालावर बहिष्कार होता. त्यामुळे या सगळ्याच्या स्वदेशी हा एक मोठा विषय होता आणि त्या स्वदेशीला गांधीजींनी उचलून धरलं आणि 1917-1918 पहिला चरखा त्यांनी या सगळ्या देशात चालू केला. खरं म्हणजे चरखा आधीपासूनच होता पण महात्मा गांधीजींनी त्याला पुनर्जीवित केलं आणि मग पुढे अखिल भारतीय चरखा समिती स्थापन झाली. मग गावागावात जिथे शक्य आहे तिथे चरखे आणि त्याचं उत्पादन व्हायला लागलं. मुख्य उद्देश त्याचा ब्रिटिशांचा जो आपल्यावर आर्थिक अंमल होता किंवा जे आपल्या देशावर पण पारतंत्र्यात होतो तर आर्थिक साम्राज्य त्यांनी या देशात म्हणजे आपल्याच देशातलं कापड तिकडे नेऊन दुपटीने विकणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला आर्थिक शोषण करत होते. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला जर धक्का द्यायचा असेल तर महात्माजींच्या मनात आलं की आपल्याच देशात बनलेलं कापड आपणच विकत घेतलं तर तो जो परदेशातला येणारा माल आहे त्या मालावर आपोआप बहिष्कार होईल आणि त्यांचं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याकडे सुद्धा नेणं हा या खादीमागचा उद्देश होता आणि त्या उद्देशातनंच महात्मा गांधींनी चळवळ चालू केली आणि पुढे अखिल

0: भारतीय काँग्रेस समितीने 1925 साली एका अधिवेशनात ते प्रत्यक्ष त्याचा ठराव पारित केला. सगळ्या काँग्रेसने ठराव पारित केल्यामुळे सगळ्या देशाचा विषय बनला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो खादीचा भाग होता हा त्या दिवशी संपला होता. पण जे मुख्य त्याच्यामागची जी भावना होती खादीची, स्वदेशाची, ही भावना काही संपलेली नव्हती. आणि त्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या युवकांना, महिलांना किंवा बेरोजगारांना हे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणं ग्रामोद्योगाच्या माध्यमातून. कारण गांधीजींची कल्पनाच होती की खेड्यांकडे चला, खेडं स्वावलंबी बनवा. ते स्वावलंबी तेव्हाच बनेल जेव्हा खेड्यातल्या लोकांना त्याच ठिकाणी रोजगार मिळेल जो खादी देईल. त्यामुळे ती गांधींची कल्पना होती. ती कल्पना केंद्र सरकारने उचलून धरली आणि मग 1957 साली केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग चालू झाला. आणि मग पुढे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात खादी बोर्ड निर्माण झाली. जसं महाराष्ट्रात 1960 कायद्यान्वये प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य खादी मंडळ आणि ग्रामोद्योग मंडळ सुरू झालं. आणि मग सुरुवातीला अगदी थोर माणसं याची सभापती बनली. मी ज्यांचा 20 पाग्यांचा उल्लेख केला आहे, 17 वर्ष या मंडळाचे सभापती होते. बाळासाहेब भारदेव होते, शिरुभाऊ लिमय होते, नंतर प्रभाकर कुंटे होते, आमचे डॉक्टर शांतारामबापू करमळकर होते. अशी थोर मंडळी या सगळ्या मंडळाला लाभलेली आहेत. या सगळ्यांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांनी मंडळाला जी दिशा दिली त्या दिशाच्या आधारेच आज आमचं राज्य खादी मंडळ हे काम करत आहे.
1: अगदी बरोबर आहे सर. वि स पागे सर असतील किंवा बाळासाहेब भारदे सर असतील, ग्राम विकासाचं खऱ्या अर्थानं चिंतन जे आहे किंवा आजच्या मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये ग्राम विकासाचं एक मॉडेल ज्याला म्हणता येईल, ॲक्शन प्लॅटफॉर्म ज्याला म्हणता येईल, तशा पद्धतीचं एक वेगळी दृष्टी जी आहे ती मांडणी पागे सरांनी केलेली होती. त्यांच्या दृष्टीपदामध्ये आता एक खेडं म्हटलं की आपल्याकडे बघण्याचा उद्देश फक्त शेतीपुरता मर्यादित होऊन जातो, पण त्याच्या पलीकडं खेडं म्हणजे हे 12 बलुतेदारी व्यवस्थेला घेऊन चालणारं एक, त्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या ज्या काही व्यवसाय असतील, त्याच्यामध्ये सुतारकाम असेल, लोहारकाम असेल किंवा जे काही असतील, शिवणकाम असेल किंवा जे काही व्यवसाय असतील, त्या त्या व्यवसायाच्या कौशल्यपूर्ण हाताला कामं मिळावीत, अशा प्रकारची दूरदृष्टी वि स पागेंच्याही मांडणीमध्ये आपल्याला आढळून येते किंवा बाळासाहेब भारदेंच्याही त्याच्यामध्ये आपल्याला मांडणीमध्ये पाहायला आढळून येते, जी की नंतर आपण त्याला क्लासिफिकेशन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं, हा भाग वेगळा आहे. शासन म्हणूनही अलीकडच्या ह्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये एक उत्तरदायित्वाची भूमिका घेऊन अतिशय गांभीर्यानं शासन या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यातल्या त्यात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जी आहेत त्यांनी अगदी ह्या भूमिकेला घेऊन खादीला एक पुनर्जीवनाचा जर कुठला मंत्र दिला असेल ह्या नव्या युगाला, नव्या भारताला, तर अगदी त्यांचं नाव आपल्याला अभिमानानं कुणालाही सांगता येईल. तोच दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी त्या दृष्टीने बांधलेला आहे. श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून आपण ऐकत होतात.

0: एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे जीवनशैलीशी निगडीत आजार. तज्ज्ञ आहेत डॉक्टर अतुल सोमानी.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर.
1: श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉक्टर अतुल सोमानी. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. सबसे पहले तो हम ये जानना चाहेंगे कि लाइफस्टाइल जो होती है उससे ओरिएंटेड या डिसीज होते हैं वो क्या होते हैं एग्जैक्टली?
2: लाइफस्टाइल ओरिएंटेड डिजीजेस में सबसे इम्पॉर्टेंट ये है कि डायबिटीज, ब्लड प्रेशर, हाई कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी. ओबेसिटी भी अभी आजकल एक डिजीज ही माना जा रहा है, लेकिन मोटापा सबको लगता है क्या?

एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात पुण्यप्रभाव या नाटकातील नाट्यगीत. नाट्यगीत रचना

श्रोते हो नाट्यरंग या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात कुलवधू या नाटकातील नाट्यपद। नाट्यपद मोग रांगणेकर यांचं आहे आणि या नाट्यपदाला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी।

संत कान्होपात्र या नाटकातील नाट्यगीत ऐकवीत आहोत. नाट्यगीत रचना नावी कुलकर्णी यांची आहे. स्वर आणि संगीत विनायक बुवा पटवर्धन यांचं आहे.

पंडित प्रभुदेव सरदार यांच्या आवाजात पटवर्धन या नाटकातील नाट्यगीत रचना ऐकवित आहोत. नाट्यगीत आणि संगीत गोविंदराव टेंबे यांचं आहे.

श्रोते हो, या नाट्यगीत रचनेबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होता आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून.

0: एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:20 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
1: नमस्कार
0: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं.

0: मंथली प्रॉब्लेम्स
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स,
1: हो हो
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर
0: आहे. त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ, पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध

पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: श्रोताओ, इस समय आप सुन रहे हैं कार्यक्रम मिश्र संगीत. आइए इस गीत के बाद सुनवाते हैं साचे तंडन और परंपरा तंडन का गाया यंगवीर कलिका गीत. संगीत साचे और परंपरा का है.

0: FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्प बांधकाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. त्यांनी शल्यचिकित्साशास्त्र विभाग, नेत्र विभाग यांच्या मॉड्युलर ओटी सिकल सेल आणि थॅलेसेमिया कक्षाची पाहणी केली. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या स्पोर्ट्स हबच्या विविध विकास कामांना भेट देऊन त्यांनी देशातील सर्वोत्तम दर्जाच्या क्रीडा संकुलाअंतर्गत स्पोर्ट्स हबची निर्मिती व्हावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य दरवर्षीप्रमाणे यावर्षी 1 मे रोजी पौर्णिमेच्या रात्री प्रकाशात प्राणीगणना करण्यात आली. प्राणीगणना करण्यासाठी वन विभागाच्या वतीनं ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये 44 मछाणी उभारण्यात आल्या होत्या. या अभयारण्यातील मुख्य शिकारी असलेल्या बिबट्याची संख्या 25 आढळून आली तर अस्वलांची संख्या 29 एवढी आढळली आहे. तसेच अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्ण अभयारण्यात देखील 1 मे रोजी पौर्णिमेच्या प्रकाशात पार पडलेल्या प्राणीगणनेत वन्यजीवांचा वावर दिसून आला. या निसर्ग अनुभव मोहिमेदरम्यान वनविभागाच्या निरीक्षणाखाली 351 वन्यजीवाची नोंद करण्यात आली. यामध्ये बिबट, नीलगाय यांच्यासह अनेक वन्यजीव यावेळी आढळून आले. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड इथं काल कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेडफ्रीन यांचा समावेश आहे. हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. काल विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 44 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात 43.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं असून भंडारा जिल्ह्यात 39 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:57 प्रसारित होईल. नमस्कार.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: मधुमालती सुनने वाले सभी श्रोताओं को सुधीर का प्यार भरा नमस्कार. आइए कार्यक्रम की शुरुआत करते हैं. आशा भोसले, SP बाल सुब्रमण्यम और साथियों का गाया, जावेद अख्तर का लिखा गीत, संगीत RD बर्मन का है. फिल्म का नाम है सागर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील म्हणून तयार

0: तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: लता मंगेशकर का गाया गुलशन बावरा का लिखा की सुनी, संगीत बाप्पी लाहिरी का है, फिल्म का नाम है एग्रीमेंट.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
2: लता मंगेशकर और किशोर कुमार का गाया झूठा सच इस फिल्म का गीत सुनिए, जिसे लिखा है मजरू सुल्तानपुरी ने। इस गीत की धुन बनाई है R.D. बर्मन ने।

0: कार्यक्रम समाप्त होता है। आप ये कार्यक्रम सुन रहे थे आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से। एफएम 94.6 मेगाहर्ट्ज़ पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। 11:57 हो रहे हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपुर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। दिल्लीत आज पहाटे वातानुकूलित यंत्र अर्थात एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सुमारे 9 जणांचा मृत्यू झाला आहे। ही घटना दिल्लीतील विवेक विहार भागातील शहादरा इथल्या 4 मजली इमारतीत घडली। स्फोटानंतर इमारतीत भीषण आग लागली, यात 10 ते 12 रहिवासी होरपळले असून चौघेजण जखमी झाले। ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या। आग आता पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे। देशातील गॅसची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून मार्शल आयलंडचा ध्वज असलेले एमटी सर्वशक्ती हे एलपीजी टँकर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना झाले आहे। या जहाजावर 18 भारतीयांसह 19 कर्मचारी असून यात 46,313 मेट्रिक टन एलपीजी साठा आहे। आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन। प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे मूलभूत तत्व जपण्यासाठी आणि जगभरातील पत्रकारितेच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी हा दिवस महत्वपूर्ण मानला जातो। 1993 संयुक्त राष्ट्र महासभेने या दिनाची घोषणा केली होती। शांततापूर्ण भविष्याची निर्मिती ही या वर्षाच्या दिनाची संकल्पना आहे। भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 2 सामन्यांची मालिका 2-0 जिंकत आपल्या नावावर केली आहे। दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं 200 धावांचं लक्ष 41.1 षटकांत गाठत 9 गडी राखून विजय मिळवला। देशभरात आज वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा नीट पार पडत आहे। परीक्षा केंद्रावर सकाळी 11 वाजेपासून प्रवेश दिला जाणार आहे, तर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होणार आहे। माहिती पत्रकानुसार केंद्रात प्रवेशाची शेवटची वेळ दुपारी 1:30 निश्चित करण्यात आली आहे। मराठवाड्यासह कोकण मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील। विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप...

दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: संभावना नहीं है जिसमें ईरान को परमाणु हथियार विकसित करने से रोकने की ठोस गारंटी शामिल न हो। आईपीएल क्रिकेट में हैदराबाद में सनराइजर्स हैदराबाद ने कोलकाता नाइट राइडर्स को 166 रन का लक्ष्य दिया है। और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नसरापूर इथल्या घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। पुद्दुचेरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी। सरसकट कर्जमाफी, शेतमालासाठी हमी भाव कायदा आदी मागण्यांसाठी उद्या काँग्रेसतर्फे बुलढाणा जिल्ह्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रेचं आयोजन। आणि वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या गारपीट आणि वादळाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिकच आहे, मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।
3: मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे, त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्टट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे।
2: महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी निषेध केला आहे। ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरचा कलंक आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रकरणी महिला आयोगानं राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहिलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं। या प्रकरणी पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई करावी आणि जलदगती विशेष न्यायालयात खटला चालवावा अशा सूचना त्यांनी केल्या। दरम्यान ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। महाराष्ट्र दिनी अशी लाजिरवाणी घटना घडणं हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे। राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी तर तामिळनाडूमधल्या 234 आणि पश्चिम बंगालमधल्या 294 पैकी 293 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी सर्वत्र यंत्रणा सज्ज आहेत। दरम्यान पश्चिम बंगालच्या फालटा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत। या मतदारसंघाच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल। फालटा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे। 8 दशकांपासून कार्यरत असलेल्या LIT अर्थात लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभरात आहेत, परंतु LIT भविष्यातही देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचं काम करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। LIT विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी झालं, त्यानंतर ते बोलत होते।
3: इथे अतिशय सुंदर असं शैक्षणिक संकुल हे आपण तयार करतो आहोत, यामुळे एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठासारखं LIT एक कॅम्पस या ठिकाणी तयार होईल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जसं मागच्या 8 दशकात बेस्ट ऑफ द केमिकल इंजिनियर्स हे जगभरात LIT दिले, तसंच आपल्या देशाला आणि जगाला उत्तम इंजिनियर देण्याचं काम LIT माध्यमातून होईल।
2: जगातले अनेक केमिकल इंजिनियर्स LITU मधून निर्माण झाले आहेत, आता याचं रुपांतर स्वायत्त विद्यापीठात झालं त्यामुळे LITUचा दर्जा वाढला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृपाल तुमाने, महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या। अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारोती वाडेकर यांनी केली आहे। त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रीस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारशी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा अशी मागणी त्यांनी

0: केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं बालकांमधील मधुमेहावरील मार्गदर्शक दस्तावेज प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा मार्गदर्शक दस्तावेज बालकांमधील मधुमेहाची तपासणी, निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी एक संरचित आणि प्रमाणित राष्ट्रीय आराखडा आहे. 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांची सार्वत्रिक तपासणी करणं आणि समाज आणि शाळा आधारित मंचाच्या माध्यमातून आजाराची लवकर ओळख पटवणं हे या दस्तावेजाचं उद्दिष्ट आहे. तपासणी, निदान, आजीवन इन्सुलिन थेरपी, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स यासारखी देखरेख उपकरणं आदी मोफत सेवांचा देखील त्यात समावेश आहे. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. बचाव पथकानं आज एका 5 वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकाचा मृतदेह बाहेर काढला. यामुळे या दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या सर्व 13 जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोदपर्यंत अन्नदाता संघर्ष पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, तरीही भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही असा आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागा करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. हरभऱ्याला 8,000 रुपये, कापसाला 12,000 रुपये, तुरीला 10,000 रुपये भाव द्यावा, पीक कर्जाला कुठलीही अट लावू नये, प्रति एकरी प्रति हंगाम 40,000 रुपये पीक कर्ज द्यावं, कृषी साहित्य जीएसटी मुक्त करण्यात यावं, आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देण्यात यावेत, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात येत आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसनं दिली आहे. या पदयात्रेची सांगता जळगाव जामोद इथल्या दुर्गा चौकात जाहीर सभेनं होणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथं झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं नगरपरिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई लायब्ररीचं उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज पार पडलं. या आधुनिक लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई ई लायब्ररी असं नाव देण्यात आलं आहे. डिजिटल युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसंच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशानं या ई लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे 70 संगणकांची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सुमारे 300 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री झालेल्या प्राणीगणनेत 25 बिबट, 29 अस्वल, 231 रानडुकरं तसंच 81 मोर लांडोर आढळून आले. त्याचप्रमाणे वाशिम अकोला सीमेवर पसरलेल्या काटेपूर्ण अभयारण्यात पार पडलेल्या प्राणीगणनेत 351 वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यामध्ये 5 बिबट आणि 97 नीलगायींचा समावेश आहे. हवामान. विदर्भातील अनेक जिल्ह्यात 7 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज गोंदिया इथं विजांच्या कडकडाटासह वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उद्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील उद्या येलो अलर्ट देण्यात आला असून 5 तारखेला देखील संपूर्ण विदर्भात वादळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेन्मार्कच्या हॉर्सेन्स इथं झालेल्या थॉमस कप 2026 उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्य सेनची अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघानं कांस्य पदक जिंकलं आणि 2022 मधील सुवर्ण पदकानंतर थॉमस कपच्या इतिहासातील आपलं दुसरं पदक निश्चित केलं. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होईल. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील आदिवासी भागात असलेले ब्रिटिशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून ते तुटण्याच्या स्थितीत आहेत. या पुलांची मुदत संपलेली असून याबाबत ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारला पत्रही प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामांना तात्काळ मान्यता देण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे. व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकरात लवकर द्याव्यात, तसंच अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना देखील नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नसरापूर इथल्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुद्दुचेरीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी. सरसकट कर्जमाफी, शेतमालासाठी हमीभाव कायदा आदी मागण्यांसाठी उद्या काँग्रेसतर्फे बुलढाणा जिल्ह्यात अन्नदाता संघर्ष

पदयात्रेचं आयोजन आणि वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या गारपीट आणि वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. संध्याकाळचे 6:15 आणि 24 सेकंद झालेली आहेत. सादर आहे सांसधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विनायक दामोदर सावरकर यांची ही देशभक्ती रचना आहे. संगीतकार मधुकर गोळवलकर.

साधी माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर योगेश यांचं, योगेश म्हणजे भालजी पेंढारकर, आणि संगीत होता आनंद घन यांचा, आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. सांजारा कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकरांची रचना, संगीतकार अनिल अरुण.

लोकांची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
2: सांजधारा कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात वीणा चितकरे यांचं हे गीत आहे। संगीतकार देखील वीणा चितकरेच

अरुण दाते यांच्या स्वरात शंकर वैद्य यांची रचना होती. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. सांजारा कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांची ही रचना आहे. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरच.

सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना, संगीत अनिल अरुण.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गीताबरोबरच सांजधारा कार्यक्रम आज इथे संपत आहे. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुदळा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. आता ऐका ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपुरातील वाढतं तापमान लक्षात घेता आज सकाळच्या सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गडकरींनी नागरिकांची निवेदनं स्वीकारून त्यांना कार्यवाहीचा विश्वास दिला. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदी शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित होते. केवळ नागपूरच नव्हे तर परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूरसह इंदोर, बालाघाट, जबलपूर या शहरांमधूनही नागरिक आपली निवेदनं घेऊन जनसंपर्क कार्यक्रमात दाखल झाले होते. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात येत असून या माध्यमातून नागरिकांनी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेत त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं. या चित्ररथाला 1 मे रोजी जिल्हा माहिती कार्यालय इथून जयस्वाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचा उद्देश आहे. आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिवस. दरवर्षी 3 मे रोजी माध्यम स्वातंत्र्य दिवस जगभरात साजरा केला जातो. नव्या लीडर जगातलं वार्तांकन, कृत्रिम प्रज्ञेचा माध्यम स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांवरील प्रभाव असा यंदाच्या माध्यम स्वातंत्र्य दिनाचा विषय आहे. या दिवसाच्या निमित्तानं माध्यम स्वातंत्र्याच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण केली जाते, तसंच या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बलिदानाची देखील आठवण केली जाते. नेपाळमध्ये नव्या बालेंद्र शाह सरकारनं 1500 अधिक सरकारी नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या नियुक्त्या राजकीय प्रेरणेनं करण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी जारी केलेल्या अध्यादेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. या सर्व नियुक्त्या 26 मार्चपूर्वी म्हणजे देशात नेतृत्व बदल होण्यापूर्वी करण्यात आल्या होत्या. विदर्भात आज 44° सेल्सिअस इतकं सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं नोंदवण्यात आलं. त्यापाठोपाठ अकोला इथं 43.5, वर्धा इथं 43.2, अमरावती आणि यवतमाळ इथं 42.8 तर नागपुरात 41.8° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. उद्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष्य दररोज अंदाजे 188,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz. संध्याकाळचे 7:45 आणि 20 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या

0: साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. सर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ग्राम स्वराज्याची मुहूर्तमेढ जी आहे ती महाराष्ट्राने अख्ख्या भारताला दिली असं अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याला बोलता येईल. एका बाजूला नागपूरच्या काठावरच असलेल्या वर्ध्यातून विनोबा भावेंनी तो संदेश अगदी जपत ग्रामविकासाची योग्य दिशा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला देऊ केली, संपूर्ण भारताला देऊ केली. ग्रामविकासासमवेत भूदान चळवळीची वेगळी मांडणी विनोबा भावेंनी आपल्या सगळ्या जीवन कार्यातून मांडली. आणि याचबरोबर खेड्याकडे चला हा एक दुसरा महत्वाचा संदेश स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी अगदी जनमानसात तीव्रपणे बिंबवलेला होता. यामागची भूमिका हीच होती की गावातलं उत्पादन, गावातल्या गरजा गावात व्हाव्यात, गावातले जी काही उत्पादन असतील त्याला एक बाजारपेठ गावातच मिळावी असा एक व्यापक दृष्टिकोन त्या पाठीमागे ठेवला गेला होता. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपलं मंडळ कार्यरत आहे. आपली भूमिका जी आहे ती त्याच दृष्टीने आहे. आपण आपल्या मंडळाकडं महाराष्ट्राकडं कुठल्या पद्धतीने नेमकं पाहत आहात?
2: एक तर श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. आज इथे आमच्या खादी मंडळाबद्दलची माहिती आपल्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेपुढे जाते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्या खादी मंडळाला ज्या मान्यवरांनी आकार उकार दिला ज्याच्यात पहिलं नाव घेता येईल ते वि स पागे यांचं, जी पागे योजना म्हणून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली, कारागीर रोजगार हमी योजना आणि रोजगार हमी योजना, ज्याच योजना पुढे भारतात मनरेगा आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना अशा योजना आज आपण बघतोय, त्याचे जनक म्हणायला गेलं तर वि स पागे आहेत. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला विनोबा भावे, महात्मा गांधी, खरं म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच ह्या देशात स्वदेशीची चळवळ चालू झाली होती. लोकमान्य टिळक ज्यांचं या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोठं योगदान आहे, त्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात चतुःसूत्री दिली होती, ज्याच्या स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण होतं, परदेशी मालावर बहिष्कार होता. त्यामुळे या सगळ्याच्या स्वदेशी हा एक मोठा विषय होता आणि त्या स्वदेशीला गांधीजींनी उचलून धरलं आणि 1917-1918 पहिला चरखा त्यांनी या सगळ्या देशात चालू केला. खरं म्हणजे चरखा आधीपासूनच होता पण महात्मा गांधीजींनी त्याला पुनर्जीवित केलं आणि मग पुढे अखिल भारतीय चरखा समिती स्थापन झाली. मग गावागावात जिथे शक्य आहे तिथे चरखे आणि त्याचं उत्पादन व्हायला लागलं. मुख्य उद्देश त्याचा ब्रिटिशांचा जो आपल्यावर आर्थिक अंमल होता किंवा जे आपल्या देशावर पण पारतंत्र्यात होतो तर आर्थिक साम्राज्य त्यांनी या देशात म्हणजे आपल्या देशातलं कापड तिकडे नेऊन दुपटीने विकणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला आर्थिक शोषण करत होते. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला जर धक्का द्यायचा असेल तर महात्माजींच्या मनात आलं की आपल्याच देशात बनलेलं कापड आपणच विकत घेतलं तर तो जो परदेशातला येणारा माल आहे त्या मालावर आपोआप बहिष्कार होईल आणि त्यांचं आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याकडे सुद्धा नेणं हा या खादीमागचा उद्देश होता आणि त्या उद्देशातनंच महात्मा गांधी ती चळवळ चालू केली आणि पुढे अखिल भारतीय काँग्रेस समितीने 1925 एका अधिवेशनात ते प्रत्यक्ष त्याचा ठराव पारित केला. सगळ्या काँग्रेसने ठराव पारित केल्यामुळे सगळ्या देशाचा विषय बनला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो खादीचा भाग होता हा त्या दिवशी संपला होता पण जे मुख्य त्याच्यामागची जी भावना होती खादीची स्वदेशाची ही भावना काही संपलेली नव्हती आणि त्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या युवकांना, महिलांना किंवा बेरोजगारांना

0: हे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणं ग्रामोद्योगाच्या माध्यमातून. कारण गांधीजींची कल्पनाच होती की खेड्यांकडे चला, खेडं स्वावलंबी बनवा. ते स्वावलंबी तेव्हाच बनेल जेव्हा खेड्यातल्या लोकांना त्याच ठिकाणी रोजगार मिळेल जो खादी देईल. त्यामुळे ती गांधींची कल्पना होती, ती कल्पना केंद्र सरकारने उचलून धरली आणि मग 1957 साली केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग चालू झाला आणि मग पुढे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात खादी बोर्ड निर्माण झाली. जसं महाराष्ट्रात 1960 कायद्यान्वये प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य खादी मंडळ आणि ग्रामोद्योग मंडळ सुरू झालं आणि मग सुरुवातीला अगदी थोर माणसं याची सभापती बनली. मी ज्यांचा 20 पाग्यांचा उल्लेख केला आहे, 17 वर्ष या मंडळाचे सभापती होते. बाळासाहेब भारदेव होते, शिरूभाऊ लिमये होते, नंतर प्रभाकर कुंटे होते, आमचे डॉक्टर शांताराम बापू करमळकर होते. अशी थोर मंडळी या सगळ्या मंडळाला लाभलेली आहेत. या सगळ्यांचं जे कर्तृत्व आहे आणि त्यांनी मंडळाला जी दिशा दिली त्या दिशाच्या आधारेच आज आमचं राज्य खादी मंडळ हे काम करत आहे.
1: अगदी बरोबर आहे सर. वि स पागे सर असतील किंवा बाळासाहेब भारदे सर असतील, ग्राम विकासाचं खऱ्या अर्थानं चिंतन जे आहे किंवा आजच्या मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये ग्राम विकासाचं एक मॉडेल ज्याला म्हणता येईल, ॲक्शन प्लॅटफॉर्म ज्याला म्हणता येईल, तशा पद्धतीचं एक वेगळी दृष्टी जी आहे ती मांडणी पागे सरांनी केलेली होती. त्यांच्या दृष्टीपदामध्ये आता एक खेडं म्हटलं की आपल्याकडे बघण्याचा उद्देश फक्त शेतीपुरता मर्यादित होऊन जातो, पण त्याच्या पलीकडं खेडं म्हणजे हे 12 बलुतेदारी व्यवस्थेला घेऊन चालणारं एक त्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या ज्या काही व्यवसाय असतील, त्याच्यामध्ये सुतारकाम असेल, लोहारकाम असेल किंवा जे काही असतील, शिवणकाम असेल किंवा जे काही व्यवसाय असतील, त्या त्या व्यवसायाच्या कौशल्यपूर्ण हाताला कामं मिळावीत, अशा प्रकारची दूरदृष्टी वि स पागेंच्याही मांडणीमध्ये आपल्याला आढळून येते किंवा बाळासाहेब भारदेंच्याही त्याच्यामध्ये आपल्याला मांडणीमध्ये पाहायला आढळून येते, जी की नंतर आपण त्याला क्लासिफिकेशन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं, हा भाग वेगळा आहे. शासन म्हणूनही अलीकडच्या ह्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये एक उत्तरदायित्वाची भूमिका घेऊन अतिशय गांभीर्यानं शासन या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यातल्या त्यात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जी आहेत त्यांनी अगदी ह्या भूमिकेला घेऊन खादीला एक पुनर्जीवनाचा जर कुठला मंत्र दिला असेल ह्या नव्या युगाला, नव्या भारताला, तर अगदी त्यांचं नाव आपल्याला अभिमानानं कुणालाही सांगता येईल. तोच दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी त्या दृष्टीने बांधलेला आहे. श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 2529

0: 9266 फोन नंबर्स पर एकदा टिपून घ्या, 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आणि फोन करून सहभागी देखील व्हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी।
1: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
1: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
3: सांग तू माझा,
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला,
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी।
2: दिसशी तू नवतरुणी काश्मीरी,
1: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन,
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्झ वरून।

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: 8 दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए.
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
2: फोन नंबर है 2548271
1: 2-54-82-71.
3: हेलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयीचे निवेदन. उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256001 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि फोन करून सहभाग देखील व्हा. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल, त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

0: झाला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
2: आइए सुने कार्यक्रम हवा महल.

0: आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शासकीय योजनांची माहिती व यामागील उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमात आपण विविध मान्यवर विभाग प्रमुखांशी संवाद साधत आहोत. आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. सर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ग्राम स्वराज्याची मुहूर्तमेढ जी आहे ती महाराष्ट्राने अख्ख्या भारताला दिली असं अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याला बोलता येईल. एका बाजूला नागपूरच्या काठावरच असलेल्या वर्ध्यातून विनोबा भावेंनी तो संदेश अगदी जपत ग्राम विकासाची योग्य दिशा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला देऊ केली, संपूर्ण भारताला देऊ केली. ग्राम विकासासमवेत भूदान चळवळीची वेगळी मांडणी विनोबा भावेंनी आपल्या सगळ्या जीवन कार्यातून मांडली. आणि याचबरोबर खेड्याकडे चला हा एक दुसरा महत्वाचा संदेश स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी अगदी जनमानसात तीव्रपणे बिंबवलेला होता. या मागची भूमिका हीच होती की गावातलं उत्पादन, गावातल्या गरजा गावात व्हाव्यात, गावातले जी काही उत्पादन असतील त्याला एक बाजारपेठ गावातच मिळावी असा एक व्यापक दृष्टिकोन त्या पाठीमागे ठेवला गेला होता. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपलं मंडळ कार्यरत आहे, आपली भूमिका जी आहे ती त्याच दृष्टीने आहे. आपण आपल्या मंडळाकडं महाराष्ट्राकडं कुठल्या पद्धतीने नेमकं पाहत आहात?
2: एक तर श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. आज इथे आमच्या खादी मंडळाबद्दलची माहिती आपल्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेपुढे जाते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्या खादी मंडळाला ज्या मान्यवराने आकार उकार दिला ज्याच्यात पहिलं नाव घेता येईल ते वि स पागे यांचं, जी पागे योजना म्हणून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली, कारागीर रोजगार हमी योजना आणि रोजगार हमी योजना, ज्याच योजना पुढे भारतात मनरेगा आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना अशा योजना आज आपण बघतोय, त्याचे जनक म्हणायला गेलं तरी वि स पागे आहेत. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला विनोबा भावे, महात्मा गांधी, खरं म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच ह्या देशात स्वदेशीची चळवळ चालू झाली होती. लोकमान्य टिळक ज्यांचं या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोठं योगदान आहे, त्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात चतुःसूत्री दिली होती, ज्याच्यात स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण होतं, परदेशी मालावर बहिष्कार होता, त्यामुळे या सगळ्याच्या स्वदेशी हा एक मोठा विषय होता आणि त्या स्वदेशीला गांधीजींनी उचलून धरलं आणि 1917-1918 पहिला चरखा त्यांनी या सगळ्या देशात चालू केला. खरं म्हणजे चरखा आधीपासूनच होता पण महात्मा गांधीजींनी त्याला पुनर्जीवित केलं आणि मग पुढे अखिल भारतीय चरखा समिती स्थापन झाली, मग गावागावात जिथे शक्य आहे तिथे चरखे आणि त्याचं उत्पादन व्हायला लागलं. मुख्य उद्देश त्याचा ब्रिटिशांचा जो आपल्यावर आर्थिक अंमल होता किंवा जे आपल्या देशावर पण पारतंत्र्यात होतो तर आर्थिक साम्राज्य त्यांनी या देशात म्हणजे आपल्या देशातलं कापड तिकडे नेऊन दुपटीने विकणं म्हणजे एक प्रकारे आपल्याला आर्थिक शोषण करत होते, त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला जर धक्का द्यायचा असेल तर महात्माजींच्या मनात आलं की आपल्या देशात बनलेलं कापड आपणच विकत घेतलं तर तो जो परदेशातला येणारा माल आहे त्या मालावर आपोआप बहिष्कार होईल आणि त्यांचं आर्थिक नुकसान होईल, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्याकडे सुद्धा नेणं हा या खादीमागचा उद्देश होता आणि त्या उद्देशातनंच महात्मा गांधींनी चळवळ चालू केली आणि पुढे अखिल भारतीय काँग्रेस समितीने 1925 एका अधिवेशनात ते प्रत्यक्ष त्याचा ठराव पारित केला. सगळ्या काँग्रेसने ठराव पारित केल्यामुळे सगळ्या देशाचा विषय बनला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो खादीचा भाग होता हा त्या दिवशी संपला होता पण जे मुख्य त्याच्यामागची जी भावना होती खादीची स्वदेशाची ही भावना काही संपलेली नव्हती आणि त्याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या

युवकांना, महिलांना किंवा बेरोजगारांना हे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणं ग्रामोद्योगाच्या माध्यमातून. कारण गांधीजींची कल्पनाच होती की खेड्यांकडे चला, खेडं स्वावलंबी बनवा. ते स्वावलंबी तेव्हाच बनेल जेव्हा खेड्यातल्या लोकांना त्याच ठिकाणी रोजगार मिळेल जो खादी देईल. त्यामुळे ती गांधींची कल्पना होती, ती कल्पना केंद्र सरकारने उचलून धरली आणि मग 1957 साली केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग चालू झाला आणि मग पुढे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात खादी बोर्ड निर्माण झाली. जसं महाराष्ट्रात 1960 कायद्यान्वये प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य खादी मंडळ आणि ग्रामोद्योग मंडळ सुरू झालं आणि मग सुरुवातीला अगदी थोर माणसं याची सभापती बनली. मी ज्यांचा 20 पाग्यांचा उल्लेख केला आहे, 17 वर्ष या मंडळाचे सभापती होते. बाळासाहेब भारदेव होते, शिरूभाऊ लिमये होते, नंतर प्रभाकर कुंटे होते, आमचे डॉक्टर शांताराम बापू करमळकर होते. अशी थोर मंडळी या सगळ्या मंडळाला लाभलेली आहेत. या सगळ्यांचं जे कर्तृत्व आहे आणि

0: की नंतर आपण त्याला क्लासिफिकेशन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं, हा भाग वेगळा आहे. शासन म्हणूनही अलीकडच्या ह्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये एक उत्तरदायित्वाची भूमिका घेऊन अतिशय गांभीर्यानं शासन या दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यातल्या त्यात प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जी आहेत त्यांनी अगदी ह्या भूमिकेला घेऊन खादीला एक पुनर्जीवनाचा जर कुठला मंत्र दिला असेल ह्या नव्या युगाला, नव्या भारताला, तर अगदी त्यांचं नाव आपल्याला अभिमानानं कुणालाही सांगता येईल. तोच दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी त्या दृष्टीने बांधलेला आहे. श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
1: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
2: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: ये है आपका अपना विविध भारती यानी 100.6 FM।
1: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन आहे। उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंदळा। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256010 आणि 2529266। फोन नंबर्स परत ऐकून घ्या 6940067 256010 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका आणि फोन करून सहभागी देखील व्हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। उद्या सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी।

0: ये विविध भारती है, राष्ट्रीय प्रसारण सेवा, देश की सुरीली धड़कन। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 14.6 मेगाहर्ट्ज पर। रात्रि के 8:42 होने वाले हैं। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपुर, विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातल्या धामणगाव इथं काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचं मोठं नुकसान झालं। महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज इथं प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबियांकडून त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि जळालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी केली। प्रत्येक बाधित कुटुंबाला खनिकर्म महामंडळामार्फत 2.5 लाख रुपये, राज्य शासनाकडून 23,000 रुपयांची मदत, तसंच कोराडी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानकडून 20 लाख रुपये अत्यावश्यक हंडी देत असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी जाहीर केलं। अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार डॉ संजय मेश्राम, सरपंच वैशाली चौधरी इत्यादी यावेळी उपस्थित होते। दिल्लीतील शहादरा भागातल्या विवेक विहार परिसरात आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्याप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे। पंतप्रधानांनी

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त जागतिक शांतीकरिता येत्या 6 आणि 7 मे रोजी नागपुरातील दीक्षाभूमी इथं आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात जागतिक विद्वान भिक्षूंना आमंत्रित करण्यात आलं आहे. इंजिनियर रजत चंद्रिकापुरे यांच्या हस्ते दिनांक 6 मे रोजी संमेलनाचं उद्घाटन होईल. सिद्धार्थ गायकवाड संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी मैदानावर सामना सुरू आहे. गुजरात टायटन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्स संघाच्या 13 षटकात 5 गडी बाद 81 धावा झाल्या होत्या. विदर्भातील अनेक जिल्ह्यात 7 तारखेपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज गोंदिया इथं विजांच्या कडकडाटासह वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उद्या वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील उद्या येलो अलर्ट देण्यात आला असून 5 तारखेला देखील संपूर्ण विदर्भात वादळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप...

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.